0: ഇതോടുകൂടി ഇന്നത്തെ മലയാളം പരിപാടികൾ സമാപിക്കുന്നു. എല്ലാ പ്രിയ ശ്രോതാക്കൾക്കും ആശംസകൾ നേരുന്നു സ്നേഹപൂർവം സുനിത ബാബുരാജ്.
1: श्रोताओ, आप मलयालम कार्यक्रम सुन रहे थे. ये आकाशवाणी का श्री विजयपुरम केंद्र है. दोपहर के 1 बजने को है. कुछ ही देर में आप सुनेंगे समाचार जो हमारे दिल्ली केंद्र से रिले किया जाएगा. कृपया प्रतीक्षा कीजिए.